हिन सां गानो हलायो आहे, फरमाइशन जी तरफ़ अचूं था, तव्हांजा मैसेजेस आहिनि, ॾिसूं था केरु केरु असां सां गॾु मौजूदु आहे। भई अॼुकल्ह जेको आहे न त सोन एतिरो महांगो थी वियो आहे, अगरि कंहिंजी शादी थिए थी या असां नई दुल्हन खां पुछंदा त बाबा इहे जो तव्हां दुरी पाती आहे या गोल्ड जी आहे, सभिनी खां मूंखे इहो ॿुधणु मिलंदो आहे त न को आर्टिफिशियल आहे। त अॼु गोल्ड अॼुकल्ह जेको आहे न ॾाढो महांगो थी वियो आहे, सो दुरी जेका आहे न सोनी, मतिलब सोचो ई न त तव्हांखे मिलंदव छोकिरियूं। आर्टिफिशियल ई दुरियूं तव्हांजे मुंहं में लॻंदियूं।

0: प्रोग्राम ॿुधो पिया असां जो?
1: जी जी, प्रोग्राम कयो आहे तव्हां ॿुधायां थो। जॾहिं को पाण ग़लती माण्हू कंदो आहे त पोइ हुनखे मूंखे ख़बर कोन पवंदी आहे, पर जॾहिं को ॿियो कंदो आहे त पोइ जल्दी हुनखे हा घणी कबी आहे, हुनखे कमु कयो वेंदो
0: आहे। पाण सॼी कारी हुनखे चवंदी
1: पाण जल्दी कंदो आहे पोइ महसूस न थींदी आहे।
0: एग्ज़ैक्टली, तव्हां बिल्कुलु सही था चयो। मूंखे ॿुधायो कहिड़ो प्रोडक्ट लॻायो पिया, कहिड़ो प्रोडक्ट लॻाए पियो प्यारो
1: भाउ?
0: सही सही जवाब ई ॾिनो असांखे। ओके, सो कॉलिंग नंबर कॉल ॾिसूं त सलाम केर मौजूद
1: आहे?
0: ओके, दिलशाद भाउ चयो
1: तव्हांजो
0: लॻी त वियो आहे त पियो।
1: मां असल में हाजी जो ॻाल्हि कयां, मां तव्हांजो हर तुरंत जेको बि प्रोग्रामनि जा टीमनि जा सॼा ई असां इस्तेमालु कंदा आहियूं। पाण ख़ुदि सिंगर आहियूं।
0: अच्छा, हा सिंगर भाउ, बिल्कुलु, जेको असां गानो बि ॿुधाईंदो आहे।
1: हा बिल्कुलु, असां तव्हां गानो बि ॿुधाईंदा आहियूं।
0: अच्छा, मूंखे ॿुधायो तव्हां हाणे कहिड़ो प्रोडक्ट लॻायो पिया?
1: बसि अॼु इहो हिकिड़ो लाइ जेका गाॾी वठी ईंदा वञनि खे।
0: चलो ठीकु आहे।